0: ഏ അങ്ങ അവക്ക് അട്ടുണ്ടോ ഷട്ടുണ്ടോ പോയതേന നീതാരേതല്ലേ ഇട്ട അട്ടിക്കല്ലാറ കമ്പ്യൂട്ടർക്കിന്ന് പോയി ചെയ്തേ ജീൻസു
1: ഓനി മോയിലെ കമ്പ്യൂട്ടർ തന്നെ കാട്ടിഞ്ചു തോ ഉദാഹരത വാങ്ങ ഏറിയ അച്ഛത്ത മാന
0: ഹെൽത്ത് വാങ്ങ
1: കാർത്തിക് കമ്പ്യൂട്ടർ സെന്റർ കമ്പ്യൂട്ടർ ലാപ്ടോപ് പ്രിന്റർ യു പി എസ് ലഗായ കമ്പ്യൂട്ടർ സംബന്ധി സമ്പൂർണ്ണ സാമാന പാഞ്ച ബോ ഭന്നോസ് തപ്പാ കെ ചാഞ്ച
0: ലിന്ചു കമ്പ്യൂട്ടർ എതാക്കിന അവകാശം ദാദിവാസി ബി ബജാർക്ക് പ്രതി കമ്പ്യൂട്ടർ സെന്റർ മധ്യ സുവിധാര ശാസ്ത്ര അന്ത കൈ പൈന
2: जस्तो खोजे त्यस्तै कम्प्युटर पाइने बिग्रियो भने पनि बनाइदिने त्यसैले अन्त होइन कम्प्युटर चाहिए धादिङदेखि बीच बजारको प्रतीक कम्प्युटर सेन्टरमा जाने
3: सबै प्रकारका कम्प्युटरको लागि प्रतीक कम्प्युटर भएपछि साधै झुक्क फोन नम्बर 010-5250-9600 97510-97778
4: शहीद मेमोरियल अस्पताल धादिंग सीमा हरेक महीना को पहिलो शनिवार मानसिक रोग संबंधी स्वास्थ्य परीक्षण
5: यदि तपाई वा परिवारका कुनै सदस्यमा लागू औषध सम्बन्धी दुर्व्यसनी छारे रोग निराश हुने काममा मन नलाग्ने आलस्य हुने निन्द्रा नलाग्ने बिर्सने शरीर झमझम हुने धेरै डर लाग्ने मुटु ढुकढुक हुने धेरै शंका गर्ने अस्वाभाविक व्यवहार देखाउने आत्मबल कमजोर हुने बच्चाहरूमा सुस्त मनस्थिति आउने समस्याहरू छन् भने हरेक महिनाको पहिलो शनिबार शहीद मेमोरियल अस्पताल धादिङ सीमा स्वास्थ्य परीक्षण गराउनुहोस्।
4: स्वास्थ्य परीक्षणमा पारण स्वास्थ्य विज्ञान प्रतिष्ठानका वरिष्ठ मानसिक रोग विशेषज्ञ डाक्टर नवीन लेखकबाट स्वास्थ्य परीक्षण गरिन्छ।
5: फेरि सुन्नुहोस् है त शहीद मेमोरियल अस्पताल धादिङ सीमा हरेक महिनाको पहिलो शनिबार मानसिक रोग वरिष्ठ मानसिक रोग विशेषज्ञ डाक्टर नवीन लेखकबाट स्वास्थ्य परीक्षण गरिन्छ।
4: थप जानकारीको लागि 010-520-238 र 010-520-263 सम्पर्क गर्नुहोस्।
5: स्वस्थ समाज निर्माणको लागि शहीद मेमोरियल अस्पताल प्राली धादिङ देशीद्वारा जनहितमा जारी सन्देश।
6: समुदायका लागि समुदायको आवाज रेडियो धादिङ 106 मेगाहर्ज।